ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सब विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे सच्चे सतान सच्चे सतोर सच्चे सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे मुनि सच्चे पातशाह नानक सच सच जो मन जमे सो गज गज महला पहला